मिलन गीते सिंगल चित्रपट संगीते अमरनीय रसायक नाता वालपुर के हंड्रेड तीन ए अमरनीय पीरसुद निर्माण सिलिया हदवत के सुजो में लंगावे ने सब दे हद राहु मुकारी गीते तुलिं होंदे में देनो मैं गीते ऐसु बीटे हित देने चित्रपटे के दर्शन या नियंत रात्रि संदेली सा ए आतरिं गलायन सुवंद पीरनु गायने सरल रिद्म्यक निवे एक गीते टे गमनक वार्न्यक सा सिनेमा लोके अमरनीय गीत करण शब्द्यक लता वालपोलगे हंड में गीत आन किनाट लोके पीरत वेनवा सुवंद सांसुन सा सिनेमा रसें पीरनु में गीत लंका रेडियो ओब वेत हंड राव मुह के लिए Heute bringen wir Ihnen ein Lied, das die Atmosphäre klassischer sri-lankesischer Filmkunst wunderschön einfängt. Gesungen von Lata Walpole und R. Muthusamy, musikalisch gestaltet, trägt eine besondere Ruhe und Eleganz. Es ist ein Stück, das die Magie alter Filmzeiten zurückholt. Warm, ruhig und voller Atmosphäre. Yes. Pussy by Lanka Radio, Lata Walpole.

मिलन गीते चित्रपट सिंगल चित्रपट संगीते नैतिक रसिया लता वालपुरगे हंड्रेड तीन मुर्दू सुवंद सिनेमा लोके हैंगिंग समीन गलायन विद्य युवसनु हदे गीते तुनी होंदी मदैन मैं गीते असुवीत हितत एन्ने नियंद मोहतक सिनेमा दर्शनयक वगे हदवतते अतुलट सेमिंग वेटन संगीत मुत्तुसामी के संगीत में गीते देने हैंगिंग अतिशय सरलाई एत गीते गलपना मुर्दू रिद्मयक සංසුන් වර්ණයක් සහ සිනමා රසය ගෙන ශබ්ද ලතා වල්පොලගේ හඬ මේ ගීතයට දෙන ආලෝකයේ හුඟක් විශේෂයි සෙමින් සංසුන් හදවත ළඟා වෙන හැඟීම මේ ගීතය ඔබේ දවසට සංසුන් සුවයක් ගෙනෙනවා ලංකා රේඩියෝෙන් ඉවසනු හදේ ගීතය දැන් හොයිට නොකයින් ලීඩ් ෆ්‍රොම් ඩි රුයිග Gefühlvolle Atmosphäre, klassische Sri Lankesische Filmseite eingefängt. Yuvasanu Hade, gesungen von Lata Walpole und wirkt wie ein sanfter Filmszene voller Ruhe und Gefühl. Ein Lied, das innere Ruhe senkt und die Eleganz vergangener Filmseiten wieder lebendig macht. Jetzt bei Lanka Radio. Yuvasanu Hade.